राह दूर। कथना कथिनाया वै तूट, कथ कथ कथी कूटी कूट कूट। देदा दे लैते थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाही। हुक्मे हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे परवाहो। साचा साहिब साच नाई,